0: मुक्त भारत अभियान।
1: निक्षय मित्र तो हम सबका साथ निभाते, टीबी रोगी व परिजन को पोषण, जांच, इलाज और आजीविका संबंधी सहायता पहुंचाते। जब मिल जाएगा सबको अपना निक्षय मित्र तैयार, तब पक्की हो जाएगी हमारी जी और टीबी की हार।
2: निक्षय मित्र, इस अभियान ने एक बड़े चैलेंज से निपटने में टीबी के मरीजों की बहुत मदद की है। आपको जानकर हैरानी होगी, हमारे देश में 10-12 साल के बच्चे भी निक्षय मित्र बनकर टीबी के खिलाफ लड़ाई को आगे बढ़ा रहे हैं।
0: जन जन का रखे ध्यान, टीबी मुक्त भारत अभियान।
1: अधिक जानकारी के लिए नजदीकी आयुष्मान आरोग्य मंदिर जाएं। स्वास्थ्य एवं परिवार कल्याण मंत्रालय द्वारा जनहित में जारी।
3: क्यूरा स्टील डोर्स, 20 इयर्स ऑफ ट्रस्टेड एक्सपर्टीज इन स्टील डोर मैन्युफैक्चरिंग। क्यूरा स्टील डोर्स, 20 इयर्स ऑफ ट्रस्टेड एक्सपर्टीज इन स्टील डोर मैन्युफैक्चरिंग। क्यूरा।
4: प्रिय गीतम,
5: കെ എസ് ചിത്ര സ്പെഷ്യൽ പ്രിയ ഗീതമാണ് ശ്രോതാക്കൾ കേട്ടുകൊണ്ടിരിക്കുന്നത്. മലയാളത്തിൽ മാത്രമല്ല, തമിഴ്, തെലുങ്ക്, കന്നഡ, ഒറിയ, ഹിന്ദി, ബംഗാളി, അസോമീസ്, തുളു തുടങ്ങിയ വിവിധ ഭാഷകളിലായിട്ട് 25,000-ലധികം പാട്ടുകൾ സിനിമകൾക്ക് വേണ്ടി പാടിയിട്ടുണ്ട് കെ എസ് ചിത്ര. ഹിന്ദി ചലച്ചിത്ര ലോകത്തും ഒരുപാടൊരുപാട് ഹിറ്റുകൾ നമുക്ക് സമ്മാനിച്ചിട്ടുണ്ട്. 1997 പുറത്തിറങ്ങിയിട്ടുള്ള വിരാസത്ത് എന്ന ഹിന്ദി ചിത്രത്തിൽ കുമാർ സാനുവിനോടൊപ്പം പാടിയിട്ടുള്ള ഈ ഗാനം ദേശീയ ചലച്ചിത്ര പുരസ്കാരവും നേടുകയുണ്ടായി. എന്തായാലും ഈ ഗാനം പ്രിയഗീതത്തിലൂടെ ആവശ്യപ്പെട്ടിരിക്കുന്നത് പേരാവൂരിൽ നിന്നും സായന്ത്.